राग एक संग पंच बरंगन संग अलाप है आठौ नंदन प्रथम राग पहरौ वै करही पंच रागनी संग

सरस अहिरी लै पार जा संगलाई पांचो आर जा सुरमा नंद पास कर आए चंद्र बिंब मंगला सुहाए सरस बान आहे बिनोदा गाव है सरस बसंत कमोदा अष्ट पुत्र मैं